ओके जी, ॾाढो खूबसूरत गानो ही गानो वाकई खूबसूरत आहे मुख्तियार भाई जी आवाज़ में गानो. मुख्तियार भाई बि ॾाढो सुठो इंसान आहे माशाल्लाह. अलाह सां हिननि खे हयाती ॾे, सिहत ॾे, ऐं असांजो प्रोग्राम शौक़ सां ॿुधंदा आहिनि. बिल्कुलु जी, ऐं मुख्तियार भाई इलाही सारियूं तारीफ़ूं कंदो आहे. अधी सिदरा अधी सिदरा. मुख्तियार भाई, तव्हांजो मोहबतूं आहिनि, तव्हां एतिरी सिक कुर भई मोहबत ॾींदा आहियो, सो ख़ुशि रहो. ऐं हुन खां अलावा जेको आहे, तव्हां बि टी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु कजो अगरि प्रोग्राम ॿुधो पिया त, वैसे ॿुधंदा आहिनि.

0: असां असांजी मुख़्तलिफ़ मौज़ूआतनि ते जेको आहे सो प्रोग्राम जेको कंदा आहियूं मुख़्तलिफ़ मौज़ूआतनि जेके नंढियूं बीमारियूं हूंदियूं या वॾियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जी ॼाण जे लाइ जेको आहे सो हीउ प्रोग्राम अवां ताईं पहुचाईंदा आहियूं या के टिप्स खणी ईंदा आहियूं उहे बि अवां ताईं पहुचाईंदा आहियूं। अॼोको प्रोग्राम करण खां अॻे अॼु तव्हांखे हिकिड़ो जेको प्रोग्राम अॼु कंदासीं उन जे मौज़ू बाबति लेकिन हिकिड़ो व्यूज़ आहे जेको पेशंट इन बीमारी जे लाइ जेको अॼु असां टॉपिक ॻाल्हाईंदासीं उन ते सिहतयाब थी वियो, छो जो हीअ हिकु अहिड़ियूं बीमारी कंहिं बीमारियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मरीज़ चवंदा आहिनि त भई असांखे कराची वञूं या किथे ॿाहिरि हलिया वञूं जिते असांजो इलाज थिए, हिते इलाज नामुमकिन आहे या जेको आहे सो उनखे हिते वारे डॉक्टरनि खे या मिसाल ॻाल्हि जो जीअं असां पंहिंजो मिसाल ॾियूं होम्योपैथिक जो त अहिड़ियुनि वॾियुनि बीमारियुनि जे हवाले सां असांजे होम्योपैथिक खे तरजीह न ॾींदा आहिनि त होम्योपैथिक में जो जेको आहे सो कीअं इलाजु थींदो या केतिरो फ़र्क़ु पवंदो, लेकिन अहिड़ियुनि वॾियुनि बीमारियुनि जो पहिरियां बि असां अव्हांखे साबित करे ॾेखारियो आहे, प्रूव करे ॾेखारियो आहे त चाहे पिते जी पथरी आहे, चाहे गुर्दे जी पथरी आहे, चाहे कुनरग जो सूरु आहे, चाहे नक जे गदूदनि जो मसइलो आहे, चाहे गले जे गदूदनि जो मसइलो आहे या इवन कहिड़ी बि बीमारी आहे, अलाह ताला उन में शिफ़ा रखी आहे, होम्योपैथिक जे ज़रिए हुनखे शिफ़ा मिलंदी आहे। बाक़ी त जेको आहे सो जेके शिफ़ा नाहे मिलणी त उहो ऑपरेशन जी टेबल ते बि न बची सघंदो आहे। सो अहिड़े तरीक़े सां अचो त हिकिड़ा व्यूज़ तव्हांखे ॿुधायूं, पोइ बाद में प्रोग्राम खे कंटिन्यू रखंदासीं।
1: जर्मन होम्योपैथिक क्लिनिक मेहरापुर में आयो, तव्हांखे दवा ॾिनीसीं होम्योपैथिक जर्मनी जी, अलहमदिल्ला उनजे इस्तेमालु करण खां पोइ हाणे तव्हांजी अखि बि खुले थी ऐं तव्हांजो जेको रिलीफ न पियो मिलियो, अलहमदिल्ला असांजी क्लिनिक ते आयो, अव्हांखे दवा ॾिनीसीं, हाणे अव्हां बिल्कुलु ठीकु आहियो।
2: हाणे हिकिड़े
1: हफ़्ते में ई असरु ॾेखारे वई ऐं तव्हां बर वक़्तु असां वटि पहुची वियो, इन जे करे तव्हांखे जेकॾहिं तव्हांखे लेट थियलु हुजे या घणो टाइम हुजे, असां पंहिंजे मरीज़नि खे इहो ई चवंदा आहियूं त जेकॾहिं टाइम घणो अरसो गुज़री थो वञे ऐं अव्हां अचो था त पोइ ज़ाहिरु आहे त हुनखे टाइम लॻंदो आहे, पर जेकॾहिं बर वक़्तु तव्हां पहुची था वञो त तव्हां ॾिसो अधे खे बर वक़्तु पहुची वियो, हिकु हफ़्ते में ई हुनखे रिलीफ मिलियो ऐं अॼु माशाला जेको आहे सो तक़रीबन 11 तारीख़ ते बाबू दवा वठी वियो, अॼु जेको आहे सो 27 तारीख़ आहे ऐं अलहमदिल्ला जेको आहे सो काफ़ी सारो रिलीफ हुनखे मिली वियो आहे। सो तव्हां ॿियनि ॿुधंदड़नि जे लाइ कहिड़ो मैसेज ॾींदो? ऐं हूअं हालांकि तव्हांजी रहाइश कराची आहे ऐं तव्हां कराची में बि ट्रीटमेंट कयो लेकिन फ़र्क़ु तव्हांखे कोन पियो, अलहमदिल्ला इहो क्रेडिट असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते पियो ऐं अलाह ताला जा करुणे सां शिफ़ा ॾियण जी ज़ात रब ताला जी आहे, वॾी महिरबानी।
0: जी साईं बिल्कुलु, ॿुधाइण जो मक़सदु इहो त हीअ हुयो लकवा जंहिंखे असां पंहिंजी मेडिकल लैंग्वेज में फेशियल पैरालाइसिस चवंदा आहियूं या माना चहिरे जो जेको अधरंगो थी पवंदो आहे उन जे बारे में अॼोको मौज़ू बि अव्हांखे इन जे बारे में ॿुधाईंदासीं त इहो चहिरे जो फॉलेज या हू बि हिकिड़ो जनरल फॉलेज थींदो आहे जंहिंमें टंग बांह वग़ैरह जेको आहे सो कमु न कंदी आहे या सॼो धड़ जेको आहे सो कमु न कंदो आहे, अॼोको मौज़ू आहे चहिरे जे फॉलेज ते, त चहिरे ते जेको लकवो थी पवंदो आहे त अव्हां दोस्त जी ॻाल्हि ॿुधी त उनखे छा तकलीफ़ हुई ऐं उहो केतिरो रिलीफ़ थियो, इहो त तव्हांखे अंदाज़ो थी वियो त इन जो इलाजु होम्योपैथिक में मौजूदु आहे ऐं कामयाबु इलाजु मौजूदु आहे। पहिरां अचूं था इन ते त चहिरे जो जेको फॉलेज आहे उहो कीअं थींदो आहे ऐं

जेको असां चहिरे जे सॼे पासे ॾांहुं थींदो आहे या खॿे पासे ॾांहुं थींदो आहे। जीअं बिल्कुलु इहो चहिरे जे सॼे पासे ॾांहुं बि थी सघे थो, चहिरे जे खॿे पासे ॾांहुं बि थी सघे थो, सॼे जेको आहे सो चहिरे ते बि थी सघे थो। इन जा खोड़ सारा असबाब आहिनि। हिकिड़ो नंढो मिसाल मां तव्हांखे सम्झाईंदुसि। ॾिसो, हिकिड़ो को बि कमिरो आहे, उन में लाइट जो हिकिड़ो बोर्ड आहे, उन मां मुख़्तलिफ़ कनेक्शन तारूं निकिरनि थियूं, जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿियनि कमरनि में, ॿियनि हाल में, ॿियनि जेको आहे सो जॻहियुनि ते हू सप्लाई करे थी, जिते हू यानी लाइट पहुचाए थी। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको दिमाग़ हूंदो आहे उन में बि मुख़्तलिफ़ जेको आहे सो नर्व्स हूंदियूं आहिनि, रगूं हूंदियूं आहिनि, जेके उतां निकिरी करे असांजे ॿियनि अज़ाउनि ताईं उहा रत जी सप्लाई पहुचाईंदियूं आहिनि ऐं उहो पंहिंजो वर्क कंदा आहिनि, पंहिंजी मूवमेंट थींदी आहे। अहिड़े तरीक़े सां दिमाग़ मां 12 रगूं जेको आहे सो निकिरंदियूं आहिनि, जेके असांजे मुख़्तलिफ़ अज़ान में वञी जेको आहे सो पंहिंजी सप्लाई कंदी आहे ऐं उहे पोइ जेको आहे सो वर्क कंदा आहिनि। लेकिन किन सबबनि जे करे किथे किथे ईअं थी पवंदो आहे, उहो उते फॉल्ट थी पवंदो आहे, या इन्फेक्शन थी पवंदो आहे, या इन्फ्लेमेशन थी वेंदी आहे, सोजन अची वेंदी आहे, जंहिंजे करे जेको आहे सो उते उहो जेको आहे सो वर्क न कंदा आहिनि ऐं उहो हिसो जेको आहे सो पोइ सुन थी वेंदो आहे, या जेको आहे सो डैमेज थी वेंदो आहे, या जेको आहे सो ख़तमु थी वेंदो आहे, या जेको आहे सो कमु करणु छॾे वेंदो आहे। उहो चाहे सॼो पासो हुजे, चाहे खॿो पासो हुजे, चाहे जेको आहे सो सॼो चहिरो ई छो न हुजे। अहिड़े तरीक़े सां उन में थींदो ईअं आहे, तव्हांखे ख़बर आहे। जीअं मिसाल ॾिसो, चहिरे जो हिकिड़ो हिसो आहे, ऐं जेकॾहिं सॼो पासो या खॿो पासो जेकॾहिं उते लकवो अची थो वञे, त उहो जेको वाच हूंदी आहे उहा हेठि लड़की पवंदी आहे, छो जो उनजो उहो हेठियों हिसो जेको आहे सो ढीलो थी पवंदो आहे, ढरो थी पवंदो आहे, ऐं अखियुनि जी जेको आहे सो ईअं हूंदो आहे जो खुली रहिजी वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां उनजा ॿिया बि मुख़्तलिफ़ जेको आहे सो तकलीफ़ूं ज़ाहिर थींदियूं आहिनि। लेकिन अहम निशानियूं जेको आहे सो अवां ताईं पुछंदासीं त इहो जेको ईअं महसूसु थींदो आहे त दिमाग़ में तव्हांजो जेको सॼो कहिड़ो बि पासो हूंदो उहो बिल्कुलु सुन थी वेंदो, तव्हां चूंडी पाईंदो, धकु हणंदो या हथ लाईंदो, तव्हांखे महसूसु न थींदो, ऐं उहो बिल्कुलु जेको आहे सो हुनजो जीअं हिकिड़ो उन साह छॾाइजी वेंदो आहे, अहिड़े तरीक़े सां थी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं ज़बान ते अची वेंदो आहे त ज़बान तां हू ॻाल्हाए कोन सघंदो आहे, जेकॾहिं ज़बान जे अंदरि हिसे ते गले ते अची वेंदो आहे त का शइ ॻीह कोन सघंदो आहे। सो इहो जेको आहे सो इनखे चइबो आहे पैरालाइसिस, फेशियल पैरालाइसिस, जंहिंजे करे जेको आहे सो इहे मसाइल थींदा आहिनि। उन जा जेके मसल्स हूंदा आहिनि उहे प्रेशर जे करे, यानी पंहिंजे एक्सपेंशंस यानी हिकिड़े जेकॾहिं हिकिड़ा चवंदो यानी हिकिड़ी पंहिंजी एक्सप्रेशंस ॾेखारे उहो न ॾेखारे सघंदो आहे, ऐं उहो बिल्कुलु जेको आहे सो यानी सुन थी वेंदो आहे, ख़बर न पवंदी आहे। उन्हनि जा वजूहात कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, असबाब खोड़ सारा हूंदा आहिनि। ॾिसो, मिसाल कंहिंजो बी पी शूट थी वेंदो आहे, या कंहिंजे जेको आहे सो को कंहिंखे धकु लॻंदो आहे, उनजो एक्सीडेंट थी पवंदो आहे, कंहिंजे दिमाग़ में ट्यूमर थींदो आहे, कंहिंखे स्ट्रोक जे करे, या कंहिंजी ब्लीडिंग थी वेंदी आहे इंटरनली, जंहिंजे करे जेको आहे सो इहे असबाब थींदा आहिनि। या वायरल इन्फेक्शन जे करे बि जेको आहे सो थींदो आहे, कन में कोई इन्फेक्शन थी वेंदो आहे, उनजी रग डैमेज थी वेंदी आहे, उनजे करे बि जेको आहे सो थी वेंदो आहे। या वरी ईअं थींदो आहे, तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त घणा जेको आहे सो एसी हलाए डायरेक्ट जेको आहे सो चहिरे जे तरफ़ हुननि जी कूलिंग हूंदी आहे, उनजी जेकी एसी जी ज़्यादा कूलिंग जेकी उनजे चहिरे ते वेंदी आहे, उन ते बि जेको आहे सो उहो दिमाग़ ते जेकी रगुनि ते उहा थधि लॻंदी आहे, जंहिंजे करे उन्हनि थधि में थधि जे करे उहो पैरालाइसिस थी वेंदी आहे। या घणा तव्हां ॾिसंदो गाॾी में वेंदा आहिनि ऐं खिड़की खुलियल हूंदी आहे, ज़ोरदार थधी हवा लॻंदी आहे, मिसाल उन जे करे बि जेको आहे सो इहे मसाइल थी वेंदा आहिनि। इन जे करे पंहिंजो वधि में वधि जेको आहे सो सिहत हिकु अनमोल आहे ऐं अलाह ताला जी हिकिड़ी अमानत आहे। पंहिंजो वधि में वधि इन शयुनि जो ख़्यालु रखो, पर जेकॾहिं अलाह ताला ख़ैर करे अहिड़ो को बि प्रॉब्लम अवां ताईं अचे थो त जर्मन होम्योपैथिक क्लिनिक मेहरापुर खे अवां हरगिज़ न विसाईंदो, छो उते अलाह ताला जी महिरबानी सां जेको आहे सो कामयाबु इलाज कयो वेंदो आहे हर मर्ज़ जे हवाले सां। जीअं मां अवां मौज़ू ॿुधो त हिन दोस्त खे सिर्फ़ 3 हफ़्ता थिया त इहा तकलीफ़ थी, लेकिन हू हालांकि मेडिकली ट्रीटमेंट कराई, हुनखे किथां बि फ़र्क़ु कोन पियो, लेकिन असां वटि पहुतो, लेकिन इहो 1 महीने जे अंदरि मिसाल त अल्ला ताला जी महिरबानी सां हुनखे असांजी दवा 1 हफ़्ते में जेको आहे सो असरु करे ॾेखारियो। ऐं पर अहिड़े क़िस्म जी केसिस में या मुख़्तलिफ़ जेकी बीमारियुनि जे केसिस में मरीज़ असां वटि ईंदा आहिनि, उहे ईंदा आहिनि 8-8, 10-10 सालनि जा या 2-2 महीननि जा बि ईअं खणी चऊं,
त पोइ उन्हनि में ज़ाहिरिया त टाइम लॻंदो आहे, ज़ाहिरिया त असां वटि जादू न आहे ऐं इन एतिरे अरसे ताईं बीमार रहण सां, एतिरे अरसे ताईं ढील ॾियण सां उहे रगूं वधीक डैमेज थी वेंदियूं आहिनि, पोइ उन में ज़ाहिरिया त जेको आहे सो ज़्यादा टाइम लॻी वेंदो आहे। लेकिन पोइ बि मां चवंदो आहियां त जेकॾहिं एतिरे वक़्त में, छो जो मेडिकल में त का बि चई नथो सघिजे, एलोपैथिक ट्रीटमेंट में त केतिरो फ़र्क़ु, पुणे में साला साल लॻी था वञनि। असांजे इलाज में पोइ बि जेकॾहिं माण्हू देरि सां बि आयो पोइ बि 4 महीना 5 महीना 6 महीना, वरी अलाह ताला जी महिरबानी सां उहे पेशेंट असां ठीकु थींदे ॾिठा आहिनि ऐं उन्हनि जा बि व्यूज़ वठी अवां ताईं पहुचाया आहिनि। व्यूज़ वठी पहुचाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे त हिकु त असां त इनकरेज थींदा ई आहियूं, लेकिन अव्हां खे बि हिकिड़ी अवेयरनेस ॾियणी हूंदी आहे त मायूस अवां न थींदो। अव्हां खे जेकॾहिं अहिड़ी का तकलीफ़ कंहिं बि दोस्त भाउ खे पहिरीं ॻाल्हि न थिए, जेकॾहिं थी वञे त होम्योपैथिक में अवां ॾिठो त हुन जी ट्रीटमेंट मौजूदु आहे। दोस्त पाण जेको आहे सो अव्हां खे व्यूज़ ॿुधाए वियो, मेतलो भाउ हुयो ऐं उन जो परे परे ताईं असांजो को हुन सां तालुक़ु न आहे न वरी सुञाणो, उन जी ट्रीटमेंट कईसीं, अलाह ताला जी महिरबानी सां हुनखे फ़र्क़ु पियो ऐं हुनखां व्यूज़ जेको आहे सो असां रिकॉर्ड कयासीं सिर्फ़ु अवां ताईं इन जे लाइ त जेकॾहिं कंहिंखे बि इहा तकलीफ़ थिए त जेको आहे सो हू असां ताईं ॿुधाए सघनि था। वॾी महिरबानी।

0: सर नंढड़ी आहे हिकु, उनखे हलंदे फिरंदे माना उनजो जेको दिलि जी धड़कण आहे वधी थी वञे, 22 एज ॿुधाई आहे सर।
1: अजी साईं, बिल्कुलु। हिकु त जेको आहे सो अहिड़ा जेके मसाइल हूंदा आहिनि, उहो बहितर इहो हूंदो आहे त उनजी त हिकु त जेको आहे सो पहिरां डायग्नोज कई वेंदी आहे, यानी ECG वग़ैरह निकिरंदी आहे, हार्ट पल्पिटेशन ॾिसबी आहे, BP ॾिसबो आहे, पोइ जेको आहे सो या अंदाज़ो लॻाइबो आहे, हेमोग्लोबिन वग़ैरह ॾिसबी आहे, कंहिंजो रत जी कमी घणी हूंदी आहे उनजी बि जेको आहे सो दिलि जी धड़कन जेको आहे सो वधी वेंदी आहे, कंहिंजो ब्लड प्रेशर वधियल हूंदो आहे उनजे करे बि थींदो आहे, खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि। सो हिकिड़ो दफ़ो काके खे रूबरू ॾेखारे वञनि, इनशाला ताला उनजी उनखे ॾिसी करे जेकी ट्रीटमेंट ॿुधाई वेंदी, चाहे टोटको हुजे चाहे दवा हुजे, उहो उनखे मरीज़ खे अहिड़े क़िस्म जे मरीज़ खे ॾिसी करे पोइ जेको आहे सो ॿुधाए सघिजे थो। वॾी महिरबानी।
0: प्रोग्राम आहे सेज गल ऐं असांजे स्टूडियो में मौजूदु डॉक्टर मंज़ूर हुसैन महमूद साहबु, जेके मुख़्तलिफ़ मौज़ुनि बाबति अव्हांखे ॼाण ॾेई रहिया आहिनि, ऐं असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिलु थी सघो था। असांजे लाइव कॉल जो नंबर आहे 0301-9196-151।